0: സൗണ്ട് ക്യാമറ ആക്ഷൻ.
1: നമസ്കാര ദോസ്തോ, ബോംബെ ടോക്കീസ് മേ ആജ് ആപ് സുന്നേ വാലേ ഹേ ജാനി മാനി റൈറ്റർ ഡിറക്ടർ പ്രൊഡ്യൂസർ സീമാ കപൂർ സേ മന്ദാകിനി ജോഷി കി ബാത്ചീത്. ആജ് ഇസ് ബാത്ചീത് കാ പെഹല ഭാഗ്.
2: ബോംബെ ടോക്കീസ് മേ ആപ് സഭി സുന്നേ വാലോ കാ തഹേ ദിൽ സേ സ്വാഗത് ഹൈ. മേ ഹൂം ആപ്കേ സാത്ത് മന്ദാകിനി ജോഷി. ആപ് സഭി കോ മേരാ പ്യാർ ഭരാ നമസ്കാര. ദോസ്തോ, ആജ് വിവിധ ഭാരതി കേ സ്റ്റുഡിയോ മേ हमने आमंत्रित किया है जानी मानी लेखिका, निर्माता और फिल्म निर्देशक सीमा कपूर को. सीमा जी, आपका विविध भारती के स्टूडियो में बहुत बहुत स्वागत है.
3: शुक्रिया. मुझे बहुत खुशी हो रही है कि विविध भारती पे एक बार फिर से मैं आई हूँ और आप लोगों से रूबरू हूँ.
2: जी, सबसे पहले हम ये जानना चाहते हैं कि आपका जन्म रंगमंच और कला से जुड़े परिवार में हुआ है. आपके पिता रंगमंच से जुड़े हुए थे और माँ उर्दू कवित्री, शायरा और शास्त्रीय संगीत की गायिका हैं. तो आपका बचपन कहाँ और कैसे बीता?
3: देखिए, हमारा बचपन जो है बहुत ही रंग बिरंगा रहा है.
2: अच्छा.
3: हम सब बहन भाइयों का. दरअसल मेरे